0: Center 95.5, North South 95.6, East West 98.2.
1: You are listening your RM3 Manoranjan Radio.
2: Your kind of music, all day, all night, right here on your one and only station.
3: Sakar Beats.
4: Sakar Beats.
3: संगीत प्रेमी श्रोत्यानो नमस्कार, सुस्वागतम, सुप्रभात। मैं आशा करते कि आप ठीक आहत, मजीत आहत एंड चुनिंग करते आहत ऑन ऑरेंज फ्री रेडियो मनोरंजन। त्रसिक होता साचा अप्रतिम कार्यक्रम आहे, दहा वाजता पर्यंत तुम्हा सगळ्यांच्या मनोरंजनासाठी। त्रसिक होने हमीस प्रमाणे आमची साथ आपण नक्कीच द्या। तर शुभारंभ करूया आजचा आपला सकाळ बीचचा कार्यक्रम नेहमीच प्रमाणे बाप्पाचा जय जयकार करून।

रसिको अगदी गोरगो सुरुवातच झालं आजचा आपला सकाळ बीच कार्यक्रमाचा. तर रसिको आजच्या या सुंदर सकाळी आपल्या दिवसाची सुरुवात करूया देवाच्या नामस्मरणाने. मनात श्रद्धा, ओठांवर प्रार्थना आणि हृदयात सकारात्मकता ठेवूया, कारण रसिको सुंदर विचारांनी सुरू झालेला दिवस नक्की सुंदर आठवणी देऊन जातो. तर ऐकूया नाचतो माझा पांडुरंग इन द वॉइस ऑफ आदर शिंदे.

0: Continuous music. RM3.
1: सकाळ बीट्स
2: सकाळ बीट्स
1: सोमवार ते शुक्रवार
2: सोमवार ते शुक्रवार सकाळी 9 to 10.

रसिकोपुन हैगदा नमस्कार सुस्वागतम सुप्रभात रेडियो मनोरंजन वर सकाळ पीठ कार्यक्रम सुरू झालेला आहे तुम्हा सगळ्यांच्या मनोरंजनासाठी 10 वाजतापर्यंत रसिको नेहमीच प्रमाणे आमची साथ आपण नक्कीच द्या आणि रसिको डेडिकेशन करायचं असेल तर आम्हाला मेसेज पाठवा ऑन 5 703 42 20 5 703 42 20 आणि रसिको यक्षी तुम्हा सगळ्यांसाठी या पुढील अप्रतिम गीताची निवड आपण केलेली आहे माझी बाई इन द व्हॉइसेस ऑफ केवल वालेंज अँड सोनाली सोनावाने.

0: RM3 Radio. Radio.
1: रसिकों का शंकना ही का पन्याता साथ सा अप्रतिम कार्यक्रम पूरे पूर आनंद घेता हात तर रसिकों असमहतला जात की जुन्या गाने मध्ये काही तरी विशेष असतात तर ऐकूया शशिकांत नारायण यांच्या सुमधुर आवाजात पूरे संगताय गो

रसिक हो एम बी सी ऐसी घरनुसार एक्जैक्टली साढ़े नौ वजले है रसिक हो फक्त 30 मिनट राहिला कार्यक्रम संपण्यासाठी तर आमची साथ द्या 10 वाजतापर्यंत तर रसिक हो तर रोमॅन्टिक हो या पुढे रोमॅन्टिक गीतासह आनंदी जोशी आणि साथी कलाकारांच्या सुमधुर आवाजात जरा जरा मन खुलवते आणि रसिक हो खरं प्रेम तेच ज्यात मी पेक्षा आपण जास्त महत्वाचं असते आणि रसिक हो काही माणसं आयुष्यात येतात आणि आयुष्य सुंदर करून जातात आणि काही माणसं येतात ती आयुष्यभर तिथेच राहतात आणि रसिक हो प्रेम तर प्रेम आहे

रसिक हो या प्रेम भरल्या वातावरणात आपण थोडस राहूया, ऐकूया प्रेमाची धून इन रोमॅन्टिक वॉइस ऑफ हर्षवर्धन वावरी.

0: RM3 Radio. Radio. Radio.
1: Sakar Beats.
2: सोमवार ते शुक्रवार सकाळी 9 to 10 AM.
3: It's always a better choice. Your songs on your radio. My one and only station.
4: RM3 Manoranjan Radio.
1: तेरे सिखों के शंकना ही क्या बनियाता साथ सा कार्यक्रम पूरी पूर आनंद देखेता है. या सकाळी सकाळी रेडिओ मनोरंजनवर ट्यूनिंग केल्याबद्दल तुम्हा सगळ्यांना अनेक अनेक धन्यवाद. रसिको कीप कनेक्टेड विथ अस 10 वाजतापर्यंत. या पुढील गीताचा आस्वाद आपण सगळेजण घेऊया.

तर सिख या गाण्यांनी अंदर शेवटचा गाणं असणार आजचा आपला सकाळ बीचा कार्यक्रमाचा. आणि या शेवटचा गाण्यासहितच आपण या कार्यक्रमात सांगता करीत आहोत. हा एकदा आमची साथ दिल्याबद्दल मनापासून अनेक अनेक धन्यवाद. तर सिखो लवकर भेटूया.